0: माने हम कशवरुं उड़तका बिंग एकति गंडका विफावानिको फहे तिमन रसकलांगे ए देति वकिको लिव्विकं काफिरवे मीहुं नुदन्ननी है ये अदे तिमन रसकलांगे दिरे कुम्मे इच्छे फेनुं हेद्दवी में फहे एवरें ईमान वनी है ये
1: मैं आये तुगे माने विस्नालायरो बिमुगा फेन नेंगीरो एव्विस दिरे इच्छे नूडे ने कंगेंगे ಏಕಮಕು ಎವ್ವಿಸ್ ತನೆಗ್ಗ ಫೆಂ ಉಫೆದ್ದೆ ವಿವಾಹಕ ಮೀಂ ಆಯತೆಗ್ಗ ಬಯಾಂ ವಿಫನಿತುಮು ಏರು ಅಲ್ಲೋಹ್ ತಾಲಾ ಫೆಂ ಖಲ್ಗು ಕುರವ್ವಾಫ ವಾಣೇಕಮ ದಲೀಲು ಲಿಬೆ ಎಹೆಂಬಿಮ ಕುರಿಂ ಹಾಮಕುರಿ ನಜರಿಯಾತ ಹುಗಿತಿರೆ ಮಿ ಆಯತ ಬೊಡ ಬಾರುದೆನಿ ದೇವನ ನಜರಿಯಾಯ ಏಯಿ ಅಲ್ಲೋಹ್ ತಾಲಾ ಮಾ ಕುರಿಂ ಫೆಂ ಉಫದ್ದವಾಫವುಂ ಹೂದ್ ಸೂರತುಗೆ ಹೆವ್ವನ ಆಯತುಂ ಮಿ ನಜರಿಯಾಯ ಬರ ಬರುಗದ ದಲೀಲೆಲ್ಲಿಬೆ

0: बस वार दिवे ही बहुगे मुसदिकमा दिवे ही बहुगे हासकम गे वाहक दक्का हिदु बहुगे मुहे मुकवायतव गे वाहक तै कीविस दक्कन जे वाहक तके अलगुन मेगे दिवे ही बस एद्दु हुं अने दो हम मुसदि कुरे वेनिविस अलगुन में दिवे ही ना अलगुन मेगे बस अलगुन में ना कुरियर वेनी अलगुन मेगे कीउन तरीकमा लियुन तरीकम वेस कुरियर वेगे मिगुतुं मजमून लिया इरुस बिस्नम बि वर गिन कंकं होरे मजमून की कोबैकमा मजमून के मुहिमुकमा गुलेगतुं अब्दुल रशीद अली लियु वफा वालियु प्रोग्राम का मिहा हिसाबों हिमनालाना मिफ्ता का मिगेनिस्तेनी मिदिया हफ्ता का निम्माल हिसाबों
1: मजमून लियुमट का बेनु कुरंचे हे गोत्तका वट्टफाली बिनावे फोननी ए मजमून के वत्तरु के मच्चा मजमून के मुहिमु बाय वत्तर तकी सिवकुरा मजमून वाहक मजमून बहुस्कुरा मजमून ओलुं फिलवाते मजमून अदि हियाली मजमून मजमून के मिनुं वत्तर तब्बे सुरे एह नम्मेस मिफेम वरुगा हिमनं गस्तु कुरेनी मिदेन्न वि फस वत्तर सबबकी बहुगे गीना इम्तिहान तकु गवेस जुमला गोते ग हिमेननी मिबावतु के मैकरु नंत कामु गवाति सिफकुरा मजमून सिफकुरा मजमून की बस्तककुं कुलजस्सा अतुराले फवा तस्वीर फदेचे मीं मीहे एचे थाने नुवत मंजरेवेस सिफकोद देविदाने कंगितुरा नंगितुरु बेनुं कुरेवुन वरकुं ए मंजरतकं इतुरु दिरुं गेनेस्ती कुलजस्वादे मिहें हेदुमुं इतुरु फुरिहमकं लिबुनु कमुगवेस तफसील मा बोडुमुमवेस फूहिवा गोयवेदाने वकी मंजरेक वकी कुलेजस्सं बेनुं वानम ए मंजरका गुले खास कुलतक समालकं देजेहेने मिसालक उफा रेवुं लदुं मूणु फियातोशी कुले बदलवुमुं इरोसे मंजरे नम रद्दों कुल हिताम हिम मडु व हरु नुवत हतरिस्कं मि हुरिहा सिफत कीवस एच्चे नुवत कामे सिफकुरुंगे गोतुं बेनुं कुरेविताने बस्तके सिफकुरा मजमून ता बिना कुर्मं एम्मे बोड बेनुं वणी एकम बोड थम्रीनु लिपुं मि बाबत के मजमून के मिसाल तोगे तेरेगा मी हुन्ना जनवार मिसाल पोस्ट बहामीहा मस्वेरिया हियालु मिनिकावगु हिमने नुवत बिल्डिंग ता रर्र आउं फदतंत नुवत कुदरती मंजर तका मिसाल का इरोसे मंजर इरुवरा मंजर नुवत कुदरती गोतुं हिंगा पोडेति कांतत्ता मिसाल का अलिफा फरमत गोवुं विदागु गुरुं जंगले हिमने वाहक मजमून वाहक मजमून की खमे नुवत हादिसाय नुवत मीहेगे हयातुगे वाहक मजमूनगे सिफाग बयां कुरुं मिबावत के मजमून के मिसाल तोगे तेरेगा तारीही हादिसात मिसाल का फरंसेसी इंकिलाब नुवत गल्फ हंगुराम नुवत मुहिम वरुकद शख्सियत तक के वाहक मिसाल का पोड़त कुर्फान रेहदी खदीजा महात्मा गांधी नुवत आहर्मे के तेरे का हिंगा बोड़ेती कंतत्तकुं फेशकें एम्मे आदा के कंतत्तोगे वाहक मिसाल का कैवेनी वारी नुवत दीनी मुनासबत तका कौमी मुनासबत ता फद मुनासबत तोगे फेशुमा एकंकं हिंगमुं अन्न गोतुगे वाहक मिसाल का बोडवीद मिनिवंतवस मिबावत के रंगळु मजमून लियायरु मौलुवा गुले हगीगें हामको देन जहेने मजमून का हिमना मौलुमात लियम वाणी हमजहे तरुतीबकुं एम्मे फसेह गोतकी फशागें नियल तरुतीबुं किया देनु एकमको मीकी लियांगें हमे कणि तरुतीबेनु एम्मे मुहिमु हादसां फशागनेकें मौलुगे तेरेया वादे गुलिफवा हादसा त किया देमुं गोस निमुमका हमें आउमी वरं हिगैम गोते बहुस्कुरा मजमून मिबावत के मजमून की मौलुआ में तो देखोला बला खिया फाल को फवा मजमून मजमून का मैं कर नमा बहे को तुम देखोला वाह के दक्क मुंगेस बुद्धि कबूल करे वे फदा निमो मका हमें अन्न जहने मिबावत के मौलुआं इंसाफ करूंगा इम्मे बुद्धि वेरी को तकी फुरतम निमो में गस्त करूं एरुं मजमून रावालार मि निमो अन्न को ता रावालं फसे हवाने मैगर नमगा देखोला वाहक दक्काशे बुनेफा ओए दाने हमे हिम्मे कोमा कोलिये के तेरे गवेस मैगर नंग ओए दाने कोम में हालते गवियस वाजिप का वामवानी मैगर नमा बेहेगो तुंग देखोला वाहक देखूं तिमाय गोते निम्मं उदगु पॉइंट का में देखोला वाहक नु दक्काते मजमून का देखोला वाहक दक्का मुंदायर हेकी दक्का वाने तिमाग एदुं कुरियन नेरे हगी का तुंग एक्की बाबुमुं दुरुवे गणनाते मिहें वुमुं कियामीहा के हियाल तफातवेस विस्नाफवा रोंगोगे सबबुं एना यं हगी के कबूल कुरेवेने ताकुन ताकुन जेहे जुमल बेनुं कुरुमुं बेरुवे तिमालिया कोम्मे एच्चे कोम्मे मीहे को कबूल एनु कुराने ಎಹಿಮ ತಿಮಾಗ ಹಿಯಾಲ್ತಕ ದೆಕೊಳು ಹದಾ ಮಿಹುಣಕಿ ಮೊಯಾನ್ ನೂಂಕಂ ವೆಸ್ ಹಂದಾಣುಗ ಬಹಟ್ಟವಾಣೆ ಮಿ ಬಾಬತ್ಗೆ ಮಜ್ಮೂನ್ಗೆ ಮಿಸಾತೋಗೆ ತೆರೇಗ ಕುದಿಂಗೆ ಸುಲೂಕ್ ರಂಗಳು ಕುರುಮ್ಗ ಎಮ್ಮೆ ಪೊಡು ತವರೆಂಗ್ ಅದಾ ಕುರವೇನಿ ಮುದರಿ ಸುಣ್ಣ ಬೆಲನಿವರಿನ ಮಸ್ವರಿಕಮ ಅಹರೆಂ ಗಯಾವಣಿ ನೊತ ಗಯಾನುವಣಿ ಕೀವೆ ಮಿಫದ ಮ್ಯಾಗರುನಂತ ಹಿಮಣೆ
0: ಹುಷಾಳಾದಿನಿ ಅಲಿ ಜೈಶನ್ ಆಮಿರ್ ಬಸ್ವಾರ್ ಮಿ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಗ ದಿವೆಹಿ ಬಹುಗೆ ಕವಾಯ್ದಾ ಮೆದು ಎಹುನ್ ತೆರಿಂಗ್ ಒಳು ಫಿದುವಾದಂ ಬೇನು ವಾ ಕಂಕಂ ಒಳು ಫಿದುವಾದು ಮಾ ಪಿ ಎಸ್ ಎಮ್ ಮೇ ಆ ಮೆದುವರಿಕೊ ಸುವಾಲು ಫೋಣುಮುಗೆ ಫುರ್ಸತು ನಾನೆ ಮಿಗತು ಮಿಹಾ ಹಿಸಾಬು ಮಿ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಗೆ ಸುವಾಲ ಎ ಸುವಾಲುಗೆ ಜವಾಬ್ ಕೆನಿಸ್ತೇನ ಮುದರಿಸ್ ಬುಣದೇವ ಫಾಣಂತೋ ಮಜುಮೂಣುಗೆ ವತ್ತರುತ ಕಿಕ್ಕೊ ಬ್ಯಾತೋ ಎ ವತ್ತರುತ ನುವತೆ ಎ ಬ್ಯಾತ ವಕಿ ವಕಿಂ ಬುಣದೇವ ಫಾಣಂತೋ
2: ಮ್ಯಾರ್ ಮಜ್ಮೂಣುಗೆ ವತ್ತರುತಕ್ಕೆ ಎಹೆಂ ಕಿಯಾಗೆ ನಂಕಿಂಜ ಎಮ್ ಎ ಫುರ್ತಾಯಿಸಮಿ ಸ್ಕೂಲ್ ನಿಜಾಮ್ಗೆ ತೆರೆಯಿ ವತ್ತರುತ ಫಾಹಗ ಕುರಮಾಣಿ ಸ್ಕೂಲ್ ತೆರೆಗ ಕುದಿನ ಮಿಲಿಯಂ ಹವಾಲ್ ಕುರ ಕೊಮ್ಮೆ ಲಿಯುಮಕ್ಕಿ ಮಜ್ಮೂಣೆ ಏ ಲಿಯುಮೆಕ ವಾಹಕೆ ಕಣ್ಣುವ ಲಿಮ ಕಣ್ಣುವ ಲವೆಯ ಕಣ್ಣುವ ಕೊಮ್ಮೆ ಚಕ ಮಜ್ಮೂಣಕ್ಕಿ ದಾನೆ ಮಜ್ಮೂಣಿಗೆ ಅಸಲು ಮಾಣಿಕೆ ಲಿಯು ದೆ ಮಜ್ಮೂಣಿಗೆ ವತ್ತರುತವ ತೆರೆ ಸ್ಕೂಲ್ ತಗೊಮ್ಮಿ ಬೇನು ಕುರಣಿ ಎಕ್ಕೊಳಲ್ಲಿಯ ದೆಕೆಗೊ ಹಾಮ ಕುರ ಅದಿ ದೆಕೊಳು ಹಾಮ ಕುರ ದೆನ್ ಏಕಹಲ ಭಾವೆತ್ತಕ ಮಿಹಿಮೆನೆಣಿ ದೆನ್ ಅದಿ ಬಹುಸ್ ಕುರ ಮಜ್ಮೂಣೆ ಕಿಯಾಫೆಸ್ ಎ ಬಕ್ಕಿಯ ಏಕಮ್ ಬಹುಸ್ ಎ ಕುರವೆನಿ ಎಕ್ಕೊಳಲ್ಲಿಯುಂ ವಿಸ್ ದೆಕೊಳಲ್ಲಿಯುಂ ವಿಸ್ ಎ ಬಹುಸ್ತಕ್ಕೆ ತೈ ಅಣ್ಣಣಿ ದೆನ್ ಮೀ ಕಹಲ ಮಜ್ಮೂಣು ಮಿಹುಣ್ಣಿ ದೆನ್ ಭಾವತ ಗೊತ್ತಮ್ ಬಲೆಂಜ ಮಜ್ಮೂಣು ತಗು ತೆರೆ ಬೋರಿ ದೀನಿ ಮಜ್ಮೂಣು ಮೇ ಇಜುತಿಮಾಯಿ ಮಜ್ಮೂಣು ಸಿಯಾಸಿ ಮಜ್ಮೂಣು ಮಿಗೊತ್ತವೆಸ್ ದೆನ್ ಏಚಿ ಏಕಮ್ ಸ್ಕೂಲ್ ತೆರೆಗೆ ಗೊತ್ತಕ ಕಿಯ ಇನ್ನುದೇನೆ ಕಿವ್ಯಾದೇನಿ ಎಕ್ಕೊಳಲ್ಲಿಯ ಮಜ್ಮೂಣು ದೆಕ್ಕೊಳು ಹಾಮಕುರ ಮಜ್ಮೂಣು ತಿಮಾ ದೆಕ್ಕೇಗ ಹಾಮಕುರ ಮಜ್ಮೂಣು ಎಗೊತ ನನ್ನ ಕಿಯಾನೆ ಮಿನೂಣಿ ಮಜ್ಮೂಣುಗೆ ಒತ್ತರ್ತಕ್ಕೆ ಅನೇ ಕಿಯೇ ನೂಳೇನೆ ಏಕಮ್ ಹಗೀಗತಕ್ಕಿ ಸಿಫಕುರ ಮಜ್ಮೂಣು ವೆಸ್ಸೂರೆ ವಾಹಕ ಮಜ್ಮೂಣು ವೆಸ್ಸೂರೆ ದೆನ್ ಮಜ್ಮೂಣುಗೆ ತೆರೆಗ ಮೀ ಲಿಯುಮಕ ವಾ ಪೆರಗ್ರಾಫ್ ಕುರೇಫ ಹುಣ್ಣ ವಕ್ಕಿ ಮೌಲೂವಕಂ ಇನ್ಸಾಫ್ ಕುರವೇ ಗೊತ ಮೌಲೂಮಾತು ತಕ್ಕೆ ಏನ್ ಲಿಬೆಂಜ ಏ ಮಜ್ಮೂಣು ಕಿಯಾ ಫೆ ಬಹುರಿ ಮೇ ಏಕಿ ಬಸ್ ಬಹುಗ ಉರ್ದು ಬಹುಗೆಸೆ ಬಹುರಿ ದೆಂಗ್ ದಿವೆ ಹಿಂಗೆ ತೆರೆಗ ಮಜ್ಮೂಣು ಮಿ ಕಿಯನಿ ಬಡಿ ತಿದ್ದಿ ಗುಲಿಯುನ್ ತಕ ದೆಂಗ್ ಸ್ಕೂಲ್ ತಗೋಗ ಮೀ ಮಿನೆ ಮಿನೆ ಕಂಡಾಳ ಕುರು ಮಿ ಕುರಣಿ ಏಕು ದಿಂಗೆ ವಗುತ ಹಾಲತ ಗುಳೇ ಗೊತ ಗ್ರೇಡ ಗುಳೇ ಗೊತ ಏ ಮೀ ಮಜ್ಮೂಣುಗೆ ಬತ್ತರು ತಹಕಿ ಭಾವತಕ್ಕೆ ದೆ ಮಜ್ಮೂಣಕ ವಂಜ ಏನ್ ಕೊಮ್ಮೆಸ್ ಕಾಲ ಮಾಲೂಮಾತೆ ಕುದಿನ ಬ ಕಿಯಾ ಮಿಹಕ ಲಿಬೆಂ ಬಾಣೆ ಏ ವರೆಮ ಕೊಮ್ಮೆ ವತ್ತರೆ ವ್ಯಸ್ ವಾಹಕ ಮಜ್ಮೂಣೆ ದೆಮ್ಮೆ ಕೀಂತ ಏಹಿಂಕ ಮುಗ ವ್ಯಸ್ ಮಸಲೆಣ್ಣೆ ಏ ಮಜ್ಮೂಣ ಲಿಬೆಂಜೇನೆ ಮೀ ಮಾಲೂಮಾತೆ ಕೊಮ್ಮೆಸ್ ಕಾಲ ವಾಹಕ ಮಜ್ಮೂಣೆ ಕಿಯಾ ಕುರಿಗ ಕಿಯವ್ಯಾದೇನೆ ನವಾರ ಸತೆ ಕಡ್ಡಿ ಹಣ್ಣು ಮದಿಹಾಗೆ ತೆರೆ ನೆರಪುಣ್ಣಾನೆ ದಿವೇಹಿ ಫೈತ ಫೇಹಿಕುಲಾಗೆ ಈಗ ಹುಣ್ಣಾನೆ ಕಾಲ ಮಜ್ಮೂಣು ಕಿಯಾ ದೀಫ ತೆಂಗ್ ಹಗೀಗತಕ್ಕಿ ಬೇರೆ ದುನಿಯಾಗೆ ಸೆಬೂರಿ ಕಾಲ ಮಜ್ಮೂಣು ತಲ್ಲಿಯೇಫ ತೆಂಗ್ ಕೊಮ್ಮೆ ಲಿ ಮುಖಿ ಸೈ ಏನಮ್ಮ ಸ್ಮಿಹಾರಕ ಸ್ಮಿ ಇಂಗ್ರೇಸಿಗ ಆಮುಕೋ ಇಸ್ಕಂದೇ ಒತ್ತರ ಬಲೆಂಜ ಮೀ ಮೇಣಿ ಹಾಮ ಕುರ ಫಿಯಾಲ್ ಫಾಳ್ ಕುರ ಮಜ್ಮೂಣ ಮೀ ಹಗೀಗೆ ಹಾಮ ಕುರ ಮಜ್ಮೂಣ ಏಕಮ ಏಕಾ ಹೆಚ್ಚಿಸ ಮಿಹಾರ್ ದಿವೆ ಹಿಂಕೆ ಅವಳಿನಿ ಇಂಗ್ರೇಸ್ ನಮಗೋ ರಿಕೌಂಟು ತೆ ಎಹಿಂ ವೀಮಾ ಎಹಿಂ ಭಾವಿತ್ತ ಮೊಳಿಂ ಬಕ್ಕಿ ಕೊಲ್ಲಾಫ ಮಜ್ಮೂಣ ಮಿಕೇನೆ ಎಕ್ಕೊಳಲ್ಲಿಯ ಅಲಿಯುಂ ದೆಕ್ಕೊಳಲ್ಲಿಯ ಅಲಿಯುಂ ಮೀ ತಿಮಾ ದಿಕ್ಕೇಗೋ ಹಾಮ ಕುರ ಅಲಿಯುಂ ಬಹುಸ ಹಾಮ ಕುರ ಅಲಿಯುಂ ಸುರುಖಿಯ ಎಕ್ಕೊಳಲ್ಲಿಯುಣ ಸೆ ಮಜ್ಮೂಣ
0: ಸುವಾಲ್ಗೆ ಜವಾಬ್ ದೇವಿ ದಿವೆ ಹಿ ಮುದರಿಸ್ ಆದಮ್ ಜಾಹಿರ್